0: गोटी मतोंवा तं खोरे जेंचन बोला मतोंवा चोरा तोनी खोरे मतोंवा खोरे कुंग सामये वा ची सजे गच्छे बोले
1: डीजे नांची जेंजे जेसोंला सुंजे हुनी डोला दे याता यारे सुजो ला बिनियन डोला हातु युवा सजे गेमिंग सेटी